0: ब्रह्मांड सच्चे तेरे लो सच्चे आकार सच्चे तेरे कने सब विचार सच्चा तेरा मन सच्चा दीवान सच्चा तेरा हुक्म सच्चा प्रमाण सच्चा तेरा कर्म सच्चा निशान सच्चे लाख करोड़ सच्चे सतान सच्चे ससुर सच्चे तेरे सिर सच्चे साला सच्चे त्रिपुर सच्चे पातशाह नानक सच्चे सच जो मन जमे सो गज गज महला पहला
1: ਸਚੇ ਭਾਵ ਜੋ ਆਸ ਨਾ ਕੁਸਮਾਇ ਲੈ ਨਾ ਕੁਸਰੇ ਵਿਨਾਸ਼ ਇੱਕ ਨਾਮ ਮਾਣੇ ਕਰ ਲੈ ਨਾ ਮਾਰ ਲਾਸ ਦੇ ਪਿਆ ਕਰ ਜਾ